0: Chanteona. Orje sanskar. Jinko aap purane kehte ho. Wo bhi purane nahi hai. Aap shreshth
1: पुराने संस्कार।